0: ಆದವು ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜೋನಾಸ್ ಗಹರ್ ಸ್ಟೋರೇಚ ಓಸ್ಲೋ ನಗರೆ ಪ್ರತಿಬಂಧಿತ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸ್ತರೀಯ ವಾರ್ತಾಲಾಪಂ ಕೃತವಂತೌ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತಾ ವಿ ಡಿ ಸತೀಶನಃ ಅದ್ಯ ಪ್ರಾತಃ ತಿರುವನಂತಪುರಂ ನಗರಸ್ಯ ಕೇಂದ್ರೀಯ ಕ್ರೀಡಾಂಗಣೆ ಆಯೋಜಿತೆ ಭವ್ಯ ಸಮಾರೋಹೆ ಕೇರಳಂ ರಾಜ್ಯಸ್ಯ ನೂತನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ರೂಪೇಣ ಶಪಥವಚನಂ ಸ್ವೀಕೃತವಾನ್. ಪಶ್ಚಿಮಬಂಗಸರ್ವಕಾರೇಣ ಸ್ವಸ್ಯ ನಿರ್ವಾಚನಸ್ಯ ಪ್ರತಿಜ್ಞಾನುಸಾರಂ ಕಥಿತ ಸಂಸ್ಥಾಗತ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಸ್ಯ ಮಹಿಳಾ ವಿರುದ್ಧಂ ಅತ್ಯಾಚಾರಸ್ಯ ಚ ಅನ್ವೇಷಣಾರ್ಥಂ ದ್ವೌ ಅನ್ವೇಷಣಾಯೋಗೌ ನಿರ್ಮಿತೌ. ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಪರಾಮರ್ಶಪತ್ರೆ ಉಷ್ಣತರಂಗಸ್ಯ ಸ್ಥಿತಿಂ ನಿವಾರಯಿತುಂ ಆಯುರ್ವೇದಾದಿ ವಿವಿಧ ಆಯುಷ ಪ್ರಣಾಳ್ಯಾಃ ಪಾರಂಪರಿಕ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ನಿವಾರಕೋಪಾಯಾಃ ಅಪಿ ಸಮಾವಿಷ್ಟಾಃ ಸಂತಿ. ಅಪಿ ಚ ಐಪಿಎಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಅದ್ಯ ಚೆನ್ನೈ ಸೂಪರ್ ಕಿಂಗ್ಸ್ ದಲಂ ಎಂ ಎ ಚಿದಂಬರಂ ಕ್ರೀಡಾಂಗಣೆ ಸನ್ರೈಸರ್ಸ್ ಹೈದರಾಬಾದ್ ದಲಂ ಸಮ್ಮುಖೀಕರಿಷ್ಯತಿ. ಅಥ ವಾರ್ತಾ ವಿಸ್ತರೇಣ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜೋನಾಸ್ ಗಹರ್ ಸ್ಟೋರೇಚ ಓಸ್ಲೋ ನಗರೆ ಪ್ರತಿಬಂಧಿತ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸ್ತರೀಯ ವಾರ್ತಾಲಾಪಂ ಕೃತವಂತೌ. ಸ್ವಕ್ಷೋರ್ಜಾಯಾಃ ನೀಲ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥಾಯಾಃ ಹರಿತ ಸಂಕ್ರಮಣಸ್ಯ ಚ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಹಕಾರಂ ವರ್ಧಯಿತುಂ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಂ ಸೋಪಾನಂ ಲಕ್ಷ್ಯೀಕೃತ್ಯ ಭಾರತ ನಾರ್ವೆ ಸಂಬಂಧಂ ಹರಿತ ಸಾಮರಿಕ ಸಹಭಾಗಿತ್ವಂ ಪ್ರತಿ ಉನ್ನತೀಕರ್ತುಂ ಉಭಾವಪಿ ನೇತಾರೌ ಸಹಮತೌ ಅಭವತಾಂ.
1: भारत नॉर्वे संबंधों को एक ग्रीन स्ट्रेटेजिक पार्टनरशिप का स्वरूप दे रहे हैं. इस स्ट्रेटेजिक पार्टनरशिप से क्लीन एनर्जी से लेकर क्लाइमेट रेजिलियंस, ब्लू इकोनॉमी, उससे लेकर के ग्रीन शिपिंग, हर क्षेत्र में भारत की स्केल, स्पीड और टैलेंट को नॉर्वे की टेक्नोलॉजी और कैपिटल के साथ जोड़कर हमारी कंपनीज ग्लोबल सॉल्यूशंस डेवलप करेगी.
0: ವಾರ್ತಾಲಾಪಾವಧೌ ಉಭೌ ನೇತಾರೌ ದ್ವೈಪಾಕ್ಷಿಕ ಸಂಬಂಧಾನಾಂ ಸಂಪೂರ್ಣ ಕ್ಷೇತ್ರಸ್ಯ ಸಮೀಕ್ಷಾಂ ಅಕುರುತಾಂ.
1: ಭಾರತ್ ಔರ್ ಯುರೋಪ್ ಅಪ್ನೆ ಸಂಬಂಧೋ ಕೆ ಏಕ್ ನಯೆ ಸ್ವರ್ಣಿಮ್ ಯುಗ್ ಮೇ ಪ್ರವೇಶ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈನ್. ಪಿಛ್ಲೆ ವರ್ಷ ಭಾರತ್ ಔರ್ ಯುರೋಪಿಯನ್ ಫ್ರೀ ಟ್ರೇಡ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಕೆ ಏಕ್ ಐತಿಹಾಸಿಕ ಟ್ರೇಡ್ ಅಂಡ್ ಇಕಾನಮಿಕ್ ಪಾರ್ಟ್ನರ್ಶಿಪ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಲಾಗೂ ಕಿಯಾ. ಯಹ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಭಾರತ್ ಔರ್ ನಾರ್ವೆ ಕೆ ಬೀಚ್ ಶೇರ್ಡ್ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್ ಔರ್ ಪ್ರಾಸ್ಪರಿಟಿ ಸುನಿಶ್ಚಿತ ಕರ್ನೆ ಕಾ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಹೈ. ಇಸ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಮೇ ಅಗಲೆ 15 ವರ್ಷ ಮೇ ಭಾರತ್ ಮೇ $100 billion ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಔರ್ 1 million ಜಾಬ್ಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಕರ್ನೆ ಕಾ ಲಕ್ಷ್ಯ ಹೈ.
0: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ಅದ್ಯ ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಸ್ಯ ದ್ವಿದಿವಸೀಯ ಯಾತ್ರಾ ಸಮಾಪಿತ. ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಸ್ಯ ಪ್ರವಾಸೆ ಅನೇಕಾನಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಾನಿ ಪರಿಣಾಮಾನಿ ಪ್ರಾಪ್ತಾನಿ ಯೇನ ದ್ವೈಪಾಕ್ಷಿಕ ಸಂಬಂಧೇಷು ನೂತನಾ ಗತಿಃ ಪ್ರಾಪ್ತಾ ಇತಿ ಶ್ರೀಮೋದಿನಾ ಸಾಮಾಜಿಕಾಂತರ್ಜಾಲೀಯ ಪಟಲೇ ಉಕ್ತಂ. ಸಹ ಅವದತ್ ಯತ್ ತೇಷಾಂ ದ್ವೈಪಾಕ್ಷಿಕ ಉಪಬಂಧಾನ್ ವ್ಯೂಹಾತ್ಮಕ ಸಹಭಾಗಿತ್ವಂ ಪ್ರತಿ ಉನ್ನತೀಕರಣಾತ್ ಆರಭ್ಯ ಸಂಯುಕ್ತ ನವಾನ್ವೇಷಣ ಸಹಭಾಗಿತ್ವಂ ಇತ್ಯಸ್ಯ ದ್ವಿತೀಯೋ ಭಾಗಃ ಅಥ ಭಾರತ ಸ್ವೀಡನ್ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕಿ ಕೃತ್ರಿಮ ಬುದ್ಧಿಮತ್ತಾ ಮಾರ್ಗಸ್ಯ ಆರಂಭಾತ್ ಆರಭ್ಯ ಆಗಾಮಿಷು ಪಂಚವರ್ಷೇಷು ದ್ವೈಪಾಕ್ಷಿಕ ವ್ಯಾಪಾರಂ ದ್ವಿಗುಣೀಕರಣಸ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ಅಭವದಿತಿ. ಸಹ ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಸ್ಯ ಜನೇಭ್ಯಃ ಸ್ವೀಡನ್ ದೇಶಸ್ಯ ಸರ್ವಕಾರಾಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಉಲ್ಫ್ ಕ್ರಿಸ್ಟರ್ಸನ್ ಇತ್ಯಸ್ಮೈ ಚ ಸ್ನೇಹಾಭಿವರ್ಷಣಾಯ ಧನ್ಯವಾದ ಭಾವಾನ್ ಪ್ರಾಯಕ್ಷತ್. ಆಗ್ರಿಮೇಷು ಪಂಚವರ್ಷೇಷು ದ್ವೈಪಾಕ್ಷಿಕ ಆರ್ಥಿಕ ವಿನಿಮಯಂ ದ್ವಿಗುಣೀಕರ್ತುಂ ಮೇಕ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ ಮೇಡ್ ವಿತ್ ಸ್ವೀಡನ್ ಇತ್ಯೇತಯೋಶ್ಚ ಉಪಕ್ರಮಯೋಃ ವಿಶೇಷತಃ ಹರಿತ ಹೈಡ್ರೋಜನ್ ಸೆಮಿಕಂಡಕ್ಟರ್ಸ್ ಉನ್ನತ ವಿನಿರ್ಮಾಣಂ ಇತ್ಯಾದಿಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಹಕಾರಂ ಸುದೃಢೀಕರ್ತುಂ ಸಮಗ್ರ ಮಾರ್ಗಚಿತ್ರಸ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಂ ಅಸ್ತೀತಿ ಸಹ ಪ್ರಾವೋಚತ್. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ವಿ ಡಿ ಸತೀಶನಃ ಅದ್ಯ ಪ್ರಾತಃ ತಿರುವನಂತಪುರಂ ನಗರಸ್ಯ ಕೇಂದ್ರೀಯ ಕ್ರೀಡಾಂಗಣೆ ಆಯೋಜಿತೆ ಭವ್ಯ ಸಮಾರೋಹೆ ಕೇರಳಂ ರಾಜ್ಯಸ್ಯ ನೂತನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ರೂಪೇಣ ಶಪಥ ವಚನಂ ಸ್ವೀಕೃತವಾನ್. ರಾಜ್ಯಪಾಲಃ ರಾಜೇಂದ್ರನ್ ವಿಶ್ವನಾಥ ಅರ್ಲೇಕರಃ ಶ್ರೀಸತೀಶನಂ ಪದಸ್ಯ ಗೋಪನೀಯತಾಯಾಃ ಚ ಶಪಥಂ ಕಾರಿತವಾನ್. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಣಾ ಸಹ ಏಕವಿಂಶತಿಃ ಸದಸ್ಯಾಃ ಮಂತ್ರಿಪರಿಷದಃ ಕಾರ್ಯಭಾರಂ ಸ್ವೀಕೃತವಂತಃ. ಅಸ್ಮಿನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷಃ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖಡ್ಗೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ನೇತಾ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಕರ್ನಾಟಕಸ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ರೇವಂತ್ ರೆಡ್ಡಿ, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶಸ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸುಖವಿಂದರ್ ಸಿಂಗ್ ಸುಖು, ಕೇರಳಸ್ಯ ಭಾಜಪಾ ಪಕ್ಷಸ್ಯ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷಃ ರಾಜೀವ ಚಂದ್ರಶೇಖರಾದಯ ನೇತಾರಃ ಉಪಸ್ಥಿತಾಃ ಆಸನ್. ಪ್ರಿಯಾಃ ಶ್ರೋತಾರಃ, ಸಂಸ್ಕೃತವಾರ್ತಾಯಾಃ ಸಂಸ್ಕರಣಮಿದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. ಸಮಮೇವ ಅಯಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಃ ಆಕಾಶವಾಣ್ಯಾಃ ಅಂತರ್ಜಾಲಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಎಐಆರ್ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೆ ಅಪಿ ಉಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. पश्चिमबङ्गसर्वकारेण स्वस्य निर्वाचनस्य प्रतिज्ञानुसारं कथितसंस्थागत भ्रष्टाचारस्य महिलाविरुद्धम् अत्याचारस्य च अन्वेषणार्थं द्वौ अन्वेषण आयोगौ निर्मितौ। मुख्यमन्त्री सुवेन्दु अधिकारी अद्य राज्यमन्त्रिमण्डलस्य अनुमोदनानन्तरम् अस्य निर्णयस्य घोषणां कृतवान्। केन्द्रीय गृह सहकारिता च मन्त्री अमितशाह अद्य रायपुरे राज्यस्तरीय कार्यक्रमे अत्याधुनिक डायल 112 इति आपत्कालीन प्रतिक्रियावाहनानां आधुनिक फोरेन्सिक मोबाइल यानानां च ध्वज प्रदर्शनपूर्वकं शुभारम्भं विहितवान्। राज्यस्य विभिन्नेषु मण्डलेषु नियोजनार्थम् अद्य आहत्य 400 नूतनोन्नतापत्कालिक वाहनानि लोकार्पितम्। अस्मिन्नवसरे मुख्यमंत्री विष्णुदेव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, छत्तीसगढ़ विधानसभाध्यक्ष रमण सिंहस्य उपस्थिताः आसन्। सर्वकारः अवदत् यत् देशे तैलेन्धन शोधनागाराणि सामान्यरूपेण कार्यं कुर्वन्ति। भारते च वर्तमानिक पश्चिम एशिया संकटेन आयात बाधायाः अनन्तरम् अपि पर्याप्तानि अशोधित तैलेन्धन भण्डाराणि सन्ति इति। पश्चिमेशियायाः साम्प्रतिक स्थितिविषये अद्य नवदिल्लीनगरे अन्तर्मन्त्रालयीयं विवरणं प्रायच्छन् पेट्रोलियम् प्राकृतिक गैस मन्त्रालयस्य संयुक्तसचिवपदासीना सुजाता शर्मा इत्येषा अवदत् यत् देशे पेट्रोल डीजल एलपीजी प्राकृतिक गैस इत्येतेषां पर्याप्त भण्डारम् अस्ति इति।
2: हमारी रिफाइनरीज नॉर्मल ऑपरेशन पर है और हमारे पास सफिशिएंट क्रूड इन्वेंट्रीज हैं, पेट्रोल डीजल एलपीजी और नेचुरल गैस के सफिशिएंट स्टॉक्स हैं और किसी भी एलपीजी डिस्ट्रीब्यूटरशिप पर या रिटेल आउटलेट पर ड्राई आउट नहीं है, लेकिन कई जगह पर अफवाहों के चलते पैनिक बाइंग देखी जा रही है। ये भी देखा जा रहा है कि जो बल्क सेल था वो पंप सेल पर भी शिफ्ट हो रहा है।
0: आयुष मन्त्रालयः अद्य वर्तमान ग्रीष्मकालाय अत्यधिक उष्णतायाः सह उष्णतरङ्गस्य च विषये विस्तृतं सार्वजनिक स्वास्थ्य परामर्शं प्राकाशयत्। परामर्शत्वेन मन्त्रालयेन उक्तं यत् पर्याप्ततया जलग्रहणं, व्यस्ततायाम् अपि सूर्यप्रकाशस्य प्रत्यक्ष संसर्गात् निवारणं, विद्युत्श्लेष्यै समृद्धानां ऋतुकालिक फलानां द्रवाणां च सेवनं करणीयमिति प्राकाशयन्। स्वास्थ्य परामर्शपत्रे उष्णतरङ्गस्य स्थितिं निवारयितुम् आयुर्वेद सिद्ध योग यूनानि होमियोपैथी इत्यादीनां विविध आयुष प्रणाल्याः पारम्परिक स्वास्थ्य निवारक उपायाः अपि समाविष्टाः सन्ति। केन्द्रीय वाणिज्य उद्योग मन्त्री पीयूष गोयलः अवदत् यत् वैश्विक समस्याभिः सह अनिश्चिततासु अपि भारतं द्रुतगत्या प्रगतिं कुर्वदस्ति। अद्य नवदिल्ल्यां भारत व्यापार महोत्सवस्य अन्तर्जालीय पटलस्य उद्घाटने श्रीगोयलः अग्रे गन्तुम् उत्साहः कदापि न न्यूनीभवति तथा च सर्वे अविरामं कार्यं कुर्वन्तु इति उक्तवान्।
3: भारत का बना हुआ सामान, भारत से देवी सेवाएं और अधिक तेजी से आगे बढ़े। हम संतुष्ट ना हो कि हम विश्व की सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है, कभी संतुष्ट ना हो और आगे बड़ा छलांग लेने की सोच और क्या कर सकते हैं उसके लिए पूरे समय हमें सोचते रहना पड़ेगा, काम करते रहना पड़ेगा, नई चीजों को आगे लेके जाना पड़ेगा।
0: केन्द्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मन्त्री जगत् प्रकाश नड्डा स्विट्जरलैण्ड देशस्य जिनोवा नगरे आयोजिते 79वें विश्व स्वास्थ्य सभायाः अनन्तरं विश्व स्वास्थ्य संघटनस्य महानिदेशकेन सह मिलितवान्। सामाजिक पटले स्वास्थ्य मन्त्रालयेन उक्तं यत् श्री नड्डाः पुनः दृढीकृतवान् यत् वैश्विक स्वास्थ्य समता परिवर्तयितुं भारतस्य प्रतिबद्धता अस्ति इति। रक्षामन्त्री राजनाथ सिंहः अद्य वियतनाम दक्षिण कोरिया देशयोः यात्रायामस्ति। सः वियतनाम देशस्य हनोई इत्यत्र सम्प्राप्तवान्। वियतनाम देशस्य प्रवासावधौ राजनाथ सिंहः वियतनाम देशस्य राष्ट्रिय रक्षामन्त्रिणा जनरल फोन वॉन जियांग इत्यनेन सह द्वैपाक्षिकं वार्तालापं करिष्यति। सामाजिकान्तर्जालीय पटले मन्त्री अवदत् यत् सः द्वैपाक्षिक सम्बन्धानां व्याप्तिम् अधिकं विस्तारयितुम् उभयोः देशयोः भ्रमणार्थम् उत्सुकः अस्ति इति। सः अवदत् यत् सामरिक सैन्य सहयोगस्य गहनता, रक्षा औद्योगिक सहभागित्वस्य सुदृढीकरणं, समुद्रीय सहयोगस्य संवर्धनार्थं भारत प्रशान्त क्षेत्रे शान्तेः स्थिरतायाः च प्रोत्साहनम् अस्य केन्द्रबिन्दुः भविष्यति। आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य आतिथेय चेन्नई सुपर किंग्स दलम् एमए चिदंबरम क्रीडांगणे सनराइजर्स हैदराबाद दलम् सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं 7:30 भविष्यति इति वार्ताः।
4: Thank you. సీమలు.